येराने काय गंड काय सासू काय बिबटी पडला काय त्या ओ बाबाचे काय गाडी उठाय बाबाच्या सोनी मोखे सांगा नाही नाही सुनो सुनो महाराजा कोई अच्छे मुई येतकी तिने ला ब्राह्मण जेतक ब्राह्मण के दकी रले ये आजी पुरा ब्राह्मण राजा पृथ्वीरे नाही आजी करे ब्राह्मण सहित काशी करे ब्राह्मण सिंह द्वारे बसे दानो मांगसे आदे रे तेबे मुई बोली संध्या बेले दान देवी नाही सकल पाले दान देवी बोली करे मुई कोली नाही बोलला तेबे तोर गए देवी देवी बोलला देव मुई बोली जन भोजन मांगले से भोजन देवी मोर घरे टेप सकाल पाले।